0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग।
3: संगीत प्रेमी श्रोत्यांनो नमस्कार, सुस्वागतम, शुभ दुपार। मी आशा करते की आपण ठीक आहात, मजेत आहात, एन्जॉयिंग करीत आहात ऑन रेडिओ मॉरिशस। तर 31 मे त्यांचे संगीतमय कार्यक्रम आहे तुम्हा सगळ्यांसाठी। तर 7:00 ते 2:00 वाजतापर्यंत आणि या पहिल्या गाण्याने कार्यक्रम सुरुवात करूया।

तर सीख हो अगदी गोर गोर सुरुवातीत झालं आज आपला कार्यक्रमाला. तर पुढील गीताकडे वळूया. मंगला गौर, टेकन फ्रॉम द मूवी जिम्मा 2.

0: लाइट गली लाइट गली।
1: तर सिखो सोनू कुल याच गाण्यासहितच आपण कार्यक्रम समाप्त करीत आहोत। तर अनेक धन्यवाद आमची साथ दिल्याबद्दल। नमस्कार व शुभ दिन।

0: रेडियो मॉरिशस
1: 800 किलोहर्ट्ज़ पर ये है रेडियो मॉरिशस।
0: रेडियो मॉरिशस,
1: रेडियो मॉरिशस।
2: रजनी गंधा द रोज रात्रि रेडियो मॉरिशस पर। रजनी गंधा,
3: नमस्कार। श्रोतृ शेरी सोबत आपण आहात रेडिओ मॉरिशसवर रजनीगंधा कार्यक्रमात। मी तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो। आशा करतो श्रोतृनो की तुम्ही सगळेजण ठीक आहात, सुरक्षित आहात। फक्त 20 मिनिटांचं कार्यक्रम आहे, तेव्हा लगेच कार्यक्रमाची सुरुवात करूया एका गणेश गीताने।

श्रोत्यांनो, पुढचं गाणं ऐकण्याआधी सुविचाराचे दोन ओळ्या फक्त तुमच्यासाठी. जीवन सुंदर आहे, यस श्रोत्यांनो, जीवन सुंदर आहे, फक्त ते पाहण्याचा दृष्टिकोन हवा. तेव्हा श्रोत्यांनो, आयुष्याचा आनंद घेत राहा, जीवनाचा आनंद घेत राहा, आणि या क्षणी पुढच्या गाण्याचा आनंद घ्या.

ही कशी चमकती बिजली सोन चळी सजली ही किती सावळी धजली रुपयामध्ये भिजली ही अशी रूप

श्रोतनो, पुढच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे. आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात. काळजी घ्या आपली, पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.